जे जुलम झाले छ बराबर मोठा मुलाच कदस्तनी कर्म झाले छ मोठी कामी जिकत महर्षी प्रसन्नला कल्पना एकदम जरूरी काम व विस्तार कशी उठणारा पहिला प्राप्त नाही हो विस्तार कशी घेतो उठा विषय विस्तार होता येईल सुरक्षित विस्तार उठा कशी नंतर नसणारी मला विषय नसणारी अशी कोणाशी सल्ला घेऊन यावी मनिष्ठीची भोजन यावी मशीर्मा प्रसाद करायची पूर्वी प्रिय त्या करी